रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दररोज सकाळी 11 वाजता त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता आरजे संजय आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्या सोबत. तर ऐकायला विसरू नका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा आनंद लुटा.

मात्र म्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाचा संघ आणि गरबाच्या तालावर थिरकणारे पाय, नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हटके स्टाईल मध्ये। अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना? पण थांबा, अजून धमाल बाकी आहे। कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणतं चला मंडळी ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात। आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो। तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। आता वेळ झाली आहे गरब्याच्या धमाकेदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे नारळ। अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त पृथ्वीवरील कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळ या वृक्षाबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। मित्रांनो, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते ते काही खोटे नाही। नारळाचे उपयोग बहुगुणी आहेत। औषधी गुणयुक्त पोषक घटक नारळामध्ये लाख असतील, पण शुभकार्यात पहिल्या क्रमांकावर श्रीफळ म्हणजेच नारळ असतो। नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो। एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCC कडून नारळाचं महत्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला। जगभरात 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं। नारळ हे फळ ज्या वनस्पतीपासून मिळते त्या वृक्षाला माड किंवा नारळाचे झाड असे म्हणतात। या वृक्षाचा समावेश ॲरॅकेसी कुळात होतो। त्याचे शास्त्रीय नाव कोकोस न्यूसिफेरा हे आहे। माडाचे मूलस्थान आग्नेय आशिया असून हा विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्र किनारे आणि लगतच्या भागात वाढणारा वृक्ष आहे। याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते। हिंदी व पॅसिफिक महासागर येथील बेटांवर तो नैसर्गिक अवस्थेत वाढतो। भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या तसेच पॉंडेचेरीच्या समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड दिसून येते। मराठीत नारळाला माड म्हणतात, तर हिंदी भाषेमध्ये नारियल आणि इंग्रजी भाषेमध्ये कोकोनट, तर संस्कृत भाषेमध्ये नारिकेल किंवा श्रीफळ असे म्हणतात। तामिळमध्ये तेईंग, तेलुगूमध्ये इंडो कोबेरी, तर कन्नडमध्ये वोना कोबरी असे म्हणतात। नारळाच्या झाडाचे वर्णन आता आपण बघूया। माड हा वृक्ष 30 मीटर इतका उंच वाढतो। खोड थोडे खडबडीत राखाडी रंगाचे असून शाखाहीन असते। त्यावर गळून गेलेल्या पानांचे व्रण असतात। खोडाच्या टोकाला म्हणजेच शेंड्याला मोठी व पिसांसारखी साधारणतः 2 ते 6 मीटर लांब अशी 10 ते 12 पाने झुपक्याने असतात। पानांची दले अनेक असून मोठी 60 ते 90 सेंटीमीटर लांब असतात। ती हिरवी असून तलवारीच्या पात्यांसारखी दिसतात। माडाला दरवर्षी 10 ते 12 फुलोरे स्थूल कणिश पुष्पविन्यास या प्रकारात येतात। प्रत्येक फुलोरा 1 ते 2 मीटर लांब असून त्यावर लहान असंख्य एकलिंगी फुले येतात। फुलोऱ्यात वरच्या टोकाला नर फुले तर खालच्या टोकाला मादी फुले येतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक आणि नारळाच्या झाडाचे वर्णन बघितलेले आहे। यानंतर माडाचे फळ म्हणजेच नारळ याबद्दल माहिती घेऊया। माडाचे फळ आठळीयुक्त 20 ते 30 सेंटीमीटर लांब, काहीसे त्रिकोणी, प्रथम हिरवट परंतु नंतर पिंगट होते। फळ टणक असून मध्य कवच तंतुमय व अंतः कवच म्हणजेच करवंटी कठीण असते। बी एकच आणि भ्रूणपोषी म्हणजेच गर्भाबाहेर अन्नांश असलेली असते। करवंटी सकट असलेली बी म्हणजेच बाजारात मिळणारा नारळ होय। खोबरे आणि नारळातील पाणी हा भ्रूण, तर अख्खा नारळ म्हणजे आठळी होय। नारळात 3 अंडाशय असतात, त्यांना डोळे म्हणतात। त्यापैकी 2 वंध्य असतात। बी रुजते वेळी तिसऱ्या फलनशील डोळ्यातून अंकुर बाहेर पडतो। नारळाच्या प्रत्येक वृक्षाला दरवर्षी सुमारे 100 नारळ येतात। प्रत्येक फळ पिकायला साधारण 1 वर्षाचा कालावधी लागतो। पिकलेली फळे झाडावरून गळून पडतात। आता आपण नारळाच्या 3 मुख्य जातींबद्दल बोलूया। पहिली आहे उंच जाती, दुसरी आहे ठेंगू जाती आणि तिसरी आहे संकरित जाती। उंच जाती। उंच जातीतला पहिला प्रकार वेस्ट कोस्ट टॉल म्हणजेच बाणवली। नारळाच्या या जातीचं आयुष्य 80 ते 100 वर्ष असतं आणि या झाडापासून 1 वर्षात 80 ते 100 फळं मिळतात। यातलाच दुसरा प्रकार लक्षद्वीप ऑर्डिनरी, यालाच चंद्रकल्पा असंही म्हणतात। या झाडापासून वर्षात नारळाची 150 फळं मिळतात। या एका नारळापासून 140 ते 150 ग्रॅम खोबरं मिळतं। तेल उत्पादनातही 72% याच नारळाच्या जातीचा उपयोग होतो। तर तिसरा प्रकार आहे प्रताप। या झाडापासूनही वर्षाला 150 नारळ मिळतात। नारळाच्या उंच जातीतला चौथा प्रकार आहे फिलिपिन्स ऑर्डिनरी। हे नारळ आकाराने फार मोठे असतात। एका नारळापासून 250 ग्रॅम खोबरं मिळतं। नारळाची दुसरी मुख्य जात आहे ठेंगू जात। ही झाड उंचीने कमी असतात। या जातीतील नारळाची त्याच्या रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि येलो डार्फ अशा पोटजाती पाडल्या गेल्या आहेत। यातील ऑरेंज डार्फ नारळांना शहाळ्यासाठी सर्वाधिक मागणी असते। नारळाची तिसरी मुख्य जात आहे संकरित जात। यात केरा संकरा, तंत्र संकरा या पोटजाती आहेत। या झाडांना 150 फळं येतात आणि तेल उत्पादनासाठीही या नारळांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण माडाचे फळ म्हणजे नारळ याच्याबद्दल आणि त्याच्या जातींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। यानंतर नारळाचे महत्त्व। जगभरात नारळाच्या उत्पादनात इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स नंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो। भारतात एका वर्षात 2395 कोटी नारळाचं उत्पादन होतं आणि देशाच्या GDP मध्ये 27,900 कोटींचा नारळाचा वाटा आहे। नारळ हे असे एक फळ आहे की जे चंदनापेक्षाही जास्त उत्पादन देऊ शकते। एकदा का लागवड केली की या झाडापासून 20 वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते। नारळाच्या एका झाडाला एका वर्षात 250 ते 275 फळ येतात। नारळाकडे दररोज लक्ष देण्याची गरज नसते। या झाडाला रोगराई आणि गारपिटीचा धोका नसतो। झाडावरील नारळ चोरी जाण्याची देखील भीती नसते। मित्रांनो, यानंतर नारळाचे सांस्कृतिक महत्त्व। हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान लोक नारळ हे फळ पवित्र मानतात। त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ असे म्हणतात। नारळाचा वापर सर्वात जास्त मंदिरांमध्ये केला जातो। दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणावर नारळ अर्पण केले जातात। या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते कारण ह्याच्या सर्व भागांचा उपयोग होतो। दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेमध्ये लक्ष्मी पूजेसाठी बंगाली समाजातील लोक शहाळी तसेच ताजे नारळ वापरतात। तांब्याच्या कलशावर किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर कुंकवाने बंगाली हिंदू लोक स्वस्तिक काढतात। त्या दिवशी भक्तिभावाने शंख आणि लक्ष्मीनारायणीची ते पूजा करतात। ह्यानंतर माडी किंवा नीरा याबद्दल माहिती घेऊया। माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंढ्याला एक भोक पाडले जाते, त्यातून स्त्रवणारा पांढरा रस म्हणजेच नीरा होय। हा स्त्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्यात नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात। सुरुवातीला मिळणारा हा थंडगार आणि अतिशय मधुर असा रस म्हणजेच नीरा होय। पण तीच नीरा काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते आणि मग तिला माडी असे म्हटले जाते। माडी हे एक प्रकारचे मद्य होय। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नीरा विक्री केंद्रे असून माडी देखील मिळते। तर मंडळी, आज आपण पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच नारळ ह्या वृक्षाबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। नारळाबद्दल आपल्याला अजूनही खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवेच्या दुसऱ्या भागात बघूया। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात माड किंवा नारळ हाच विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन
1: ऐकत रहा 107.8 FM।
2: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो, खुशियां बांटो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ।
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज।
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुश।

0: रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी।
1: नमस्कार मित्र, बालपुराणी बोलीस वाहिनी या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। काल आपल्यासोबत चित्रपट अभ्यासक मधून बोलताना होते, आज देखील आपल्यासोबत आहे आणि आपला गप्पांचा विषय होता प्रभातचे चित्रपट। प्रभात या चित्रसंस्थेनं मराठी सिनेमा जी यशाची ध्वजा आहे ती थोडक्यात थोडी गायब झाली आणि मराठी सिनेमाचा खरा सुवर्णकाळ जो कोणता होता तो प्रभातचा सिनेमा। याच प्रभातच्या सिनेमाच्या पहिल्या 5 वर्षाबद्दल आपण बोलत होतो आणि आता आज आपण जी चर्चा सुरू करणार आहोत पुढे ती प्रभातच्या माणूस या चित्रपटापासून। तर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत, कालच्याप्रमाणे असे आपले श्रोते तुमच्या याची वाट पाहत आहेत तुमच्या बोलण्याची, तर आपण ते सुरुवात करूया माणूस या चित्रपटापासून।
2: हा बोला, माणूस चित्रपट काढायचं कारण फार गंभीर आहे।
1: बर,
2: मी सुरुवातीला सांगितलं होतं की प्रभातच्या परंपरा होत्या ना त्या इतरांनी फॉलो केल्या, त्यांचा मावा घेतला। न्यू थिएटर्सने साहित्यकृतींवर चित्रपट काढायची सुरुवात केली ती प्रभातला अनुसरूनच। कुंकू वगैरे असे प्रभातने चित्रपट, त्याच्यावर त्यांनी काय केलं, त्यांनी बंगाली साहित्यकृतीवरून शरदचंद्रांच्या कादंबऱ्यावर चित्रपट काढले। त्यात एक चित्रपट भारतभर प्रचंड गाजला, तो चित्रपट होता देवदास। पण देवदास मुळे झालं काय माहितीये का, देवदासची वन लाईन स्टोरी म्हणजे काय, प्रेमभंग झालेला तरुण दारूच्या आहारी जातो आणि आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो। तर हा जो प्रकार आहे हा जो नैराश्यवाद आहे, हा जो नैराश्यवाद आणि देवदासचा हा जो प्रभाव आहे, या प्रभावाने तरुण पिढी भारतातली पछाडली गेल्यासारखं झालं होतं, अशी झपाटल्यासारखी जयाने। आणि त्याचा वाईट परिणाम होईल की काय, म्हणून एक संधी देण्यासाठी की जीवन हे जगण्यासाठी आहे, मराठी जीवन जगण्यासाठी आहे, जीवन हे पुरुषार्थ दाखवण्यासाठी आहे, पराक्रम दाखवण्यासाठी आहे, असा संदेश ज्यातनं देता येईल असा चित्रपट म्हणजे माणूस। माणूस म्हणजे तो जो पोलीस आहे ना त्याचा प्रेमभंग होतोय, त्याचं वेश्यावर प्रेम आहे, त्या वेश्येचं याच्याशी लग्न होणं सुरुवातीला शक्य होत नाही त्याला, पण म्हणून तो खचून जात नाही, तो खचून जात नाही, तो पुढे आनंदी आयुष्य जगतो, असा हा संदेश देणारा चित्रपट, आशावाद देणारा। त्या चित्रपटाची काही वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचा वेश्येचा सेट दाखवला ना हा अप्रतिम सेट होता। म्हणजे तो सेट बघायला एक दिवस प्रभातने ठेवला होता, बुधवार किंवा गुरुवार असा वार होता, त्या दिवशी सगळं चित्रीकरण बंद ठेवायचे ते आणि लोक जाऊन अक्षरशः रांगा लावून तो सेट बघायला जायचे प्रभातचा, म्हणजे माणूस मधला माणूस प्रभातने जाऊन माणूस सेट बघायचे ते। त्या चित्रपटाचं अजून एक गमतीचं वैशिष्ट्य होतं

0: म्हणजे पाच भाषांमधलं एक गाणं होतं. भारतात हे चित्रपटातलं पहिलं गाणं असं आहे, बहुभाषी ज्याला म्हणतो आपण, हा कशाला उद्याची बात, हे गाणेकरांनी लिहिलं होतं बरं, या चित्रपटाची गाणी सगळी अनंत गाणेकरांनी लिहिली. आणि ही पाच भाषा म्हणजे उर्दू, गुजराती, बंगाली, पंजाबी आणि तमिळ अशा पाच भाषांमध्ये पाच कवी होती आणि पाच कवींची आणि वैशिष्ट्य होती बरं का, म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, ही पंचेंद्रिय जीव, अच्छा प्रत्येक इंद्रियावर एक कर्ज होतं अशी गंमत होती. आणि पाच वेगवेगळे संगीतकार होते म्हणजे असं वेगवेगळे संगीतकार होते, म्हणजे बंगाली अनेक संस्कृत करून घेतलं होतं, असं तमिळ अजून तमिळ संगीतकार होते, असं वेगळा असा तो प्रयोग होता. आणि तो अतिशय अप्रतिम प्रयोग होता. हे गाणं फार गाजलं, आता कशाला उद्याची बात, फार गाजलेलं गाणं आहे. हा चित्रपट चार्ली चॅप्लिनने पाहिलेला एकमेव चित्रपट असावा भारतीय, आणि त्याला अतिशय आवडलेला चित्रपट आहे हा. हा पुस्तक हे मुख्य वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या पिढीवर किंवा आधीच्या पिढीवर म्हणूया, चंद्रबाबूंचे उपकार आहेत, कारण त्यांनी आपल्या समाजाला एक तेजस्वी संदेश देणारा चित्रपट दिला. माणूस तर मुख्य हे तेजस्वी संदेश येतात.
1: हो हो हो. हा आणि जगात प्रेमच काही मोठं नाही, आयुष्य खूप मोठं आहे त्यापेक्षा.
0: हो
1: असा संदेश ती दाताला त्याला देते जेव्हा ते पोलीस तिला घेऊन जातात त्यावेळेला. आणि फार दिग्दर्शन शांतारामबापूने फार सुंदर केलेले
0: होते. अप्रतिम
1: दिग्दर्शन चित्रपट,
0: गाणी सुद्धा सगळी बरी छान होती. त्यात मुख्य म्हणजे लखलख चंदेरी हे जे गाणं होतं, सॉरी त्याचे शेजारी मध्ये सॉरी म्हणून, पण माणूस मध्ये सुद्धा गाणी छान होती.
1: त्यात एक वेटर जे आहे आपले,
0: हा हो त्यांनी गाणं गायलंय बरोबर आहे. सुंदराबाई ह्या उत्तम लावणी गाणाऱ्या गायिका होत्या, एकच प्यालाला संगीत दिलेल्या अशा संगीतकार होत्या त्या. त्यांनी हा जो माणूस मधला जो नायक आहे शाहू म्हणून पोलीस, त्याच्या आईचं काम केलं होतं. आणि तिला एक अभंग आहे, त्यात दोन अभंग आहे, एक चिरवडत नाहीये पण हा मन पापी भुला आहे आणि तो छान अभंग आहे,
1: खूप छान अभंग आहे,
0: खूप छान अभंग आहे. हो
1: आणि शाहू म्हणून दोघांनी पण फार सुंदर काम केलं शांत.
0: हो आणि ह्या चिरवडत दोघांसाठी स्वतः यांनी अतिशय मेहनत घेतली. आधी बैलगाडी चालवणं हा जो प्रकार आहे ना, त्यात बैलगाडी चालवताना हा दाखवला आहे चंद्रकांत आणि तो वसंत ठेंगडी पण, त्या दोघांना महिन्यावर बैलगाडी चालवण्याची प्रभात रोडला, म्हणजे त्यावेळी प्रभात रोड फारसा हे नव्हता, रहदारी नव्हती आतासारखी, तर प्रभात रोडलाच ही होती ना आपली फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे प्रभात हे स्टुडिओ, तर त्या फिल्म इन्स्टिट्यूट जो आत्ताचा रोड आहे त्या रोडवर त्यांना रोज ते बैलगाडी चालवायला, महिनाभर गाडी चालवली. आणि बापूंना जेव्हा वाटले यात वास्तवता आली आहे तेव्हाच त्यांनी शूटिंग केलं येते. खूप बारीक सारीक बघायचे ते.
1: आणि हा इन्स्पेक्टर पोलीस दाखवला हा शाहू ते बांधेसूत शरीर व्हावं म्हणून रोज ठवायला व्हायचे तिथे, त्याच्यासाठी त्यांनी खास एक मशिनीतला रिटायर्ड ऑफिसर ते आणून ठेवलं होतं त्यांनी.
0: हो हो.
1: आणि सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजेत हे प्रभातचं फार मोठं वैशिष्ट्य.
0: हो अगदी अगदी छान सगळं हे चांगलं येतलं सगळं.
1: हो
0: फार दिग्दर्शन अप्रतिम आहे शंकर बाबा,
1: अप्रतिम दिग्दर्शन.
0: हो हो फार छान आहे.
1: आणि लाईफ इज फॉर लिव्हिंग हा त्याचा
0: हो ते मुख्य तेच आयुष्य जगण्यासाठी पुरुषार्थ दाखवण्यासाठी हे त्यांचं पराक्रम करण्यासाठी हा मुख्य तेजस्वी संदेश येतो चित्रपटाचं वैशिष्ट्य. हो बरोबर आहे बरोबर आहे.
1: आता 1940 साली आपण संत ज्ञानेश्वर कशी
0: संत ज्ञानेश्वर
1: हा संत ज्ञानेश्वर
0: बरोबर आहे.
1: तर त्यामध्ये थांबले आणि फत्तेलाल यांचं परत दिग्दर्शन.
0: हो परत त्यांनी संत तुकाराम एवढा यशस्वी झाला चित्रपट की हा चंद्रपट सुद्धा त्यांना द्यावा असं वाटलं. बरं चंद्रपट हाच का काढावा याच्या सुद्धा प्रत्येक समाज म्हणजे प्रभातच्या प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीच्या मागे सुद्धा काही कारण असतं बरं का, शोधलं तर सापडतं. आता तो काळ होता ना तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता, म्हणजे माणुसकी पार लयाला गेली होती युद्धामुळे, तर माणूस धर्माचा दिव्य संदेश देण्याचं काय करावं, तर त्यासाठी ज्ञानेश्वरांचं चरित्र त्यांना आठवलं एकदम, मनुष्य धर्माचं समता समता वाढतानी त्यांचं जे आहे ना ते अभंग, म्हणून त्यांनी हा चित्रपट निवडलाय. त्याचं कारण हे आणि मुख्य म्हणजे काय, ज्ञानेश्वरांचं अलौकिक जीवन आहे आणि त्यात असंख्य नाट्यमय प्रसंग आहेत. त्यामुळे पुन्हा शिवरामवासीकरांकडून सगळं व्यवस्थित लिहून घेतलं त्यांनी, सगळे नाट्यमय प्रसंग, म्हणजे अशी प्रभावी आणि प्रवाही नाट्य काय म्हणतो आपण पटकथा अशी लिहून घेतली त्यांनी. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा इतकाच छान झाला, फार छान झाला. या चित्रपटाविषयी न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला हा पहिला चित्रपट आहे, न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला पहिला भारतीय चित्रपट. आणि या चित्रपटाच्या फोटोग्राफीचं कौतुक फ्रँक कापरा म्हणून एक सिनेमॅटोग्राफर होता त्याने लेख लिहिलाय, लेख लिहून कौतुक केलं याचं. आणि त्याने असं लिहिलंय की भारतासारखा मागासलेला देश, आणि 40 सालची गोष्ट आहे, तिथे पुणे नावाचं शहर, तिथे अशा काय अवेलेबल गोष्टी असणार, तर त्या म्हणजे ज्या तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींवर काढलेला चित्रपट. त्यामुळे आणि त्याला माहित नव्हतं आपल्याकडे कॅमेरे आहेत की नाही, ते काही म्हणजे त्यावेळी नव्हतेही फारसे, पण आहेत त्या अवेलेबल साधन सामग्रीवर हा काढलेला चित्रपट आहे. त्यामुळे त्याला फार त्याचं कौतुक होतं, त्याला त्याचं फार कौतुक वाटलं. ते
1: अशी कौतुकास्पद
0: होता. बरोबर आहे, बरोबर.
1: आणि प्रभातचा आणखी एक ज्याला अजून सुद्धा खूप बेस्ट मूवी असं समजलं जातं त्यातले टेकिंग आणि याच्याबद्दल सगळं, तो शेजारी नावाचा चित्रपट, शांतारामबापूंचा दुर्दैवी शेवटचा सिनेमा होता प्रभात.
0: आता मी मगाशी सांगितलं ना, प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काहीतरी कथा असते. त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान दंगली आहेत ना, त्या काळात ते शांताबापूंच्या डोक्यात होत. हे एक. दुसरं असं आहे की खुद्द प्रभात मध्ये स्वतः साईबाबा पत्तेलाल आणि दामले ह्या जोडीचं एवढं घनिष्ठ आणि इतकी घट्ट मैत्री होती त्यांची, इतकं प्रेम होत की यांच्याकडे जर लग्न असेल दामले मामांच्या मुलाचं तर मांडव हे घालणार यांच्या अंगणात, मांडव पत्तेलालांच्या असेल तर तिकडे सनई वाढणार, असं प्रेम होतं त्यांचं. हे डोळ्यापुढे होतं आणि त्यांनी विश्राम बेडेकरांकडून कथा लिहून घेतली आणि संवाद सुद्धा, त्यामुळे त्याला एक असं जबरदस्त हे आलं, जरा सामर्थ्य म्हणतो आपण तसं वजन आलं. त्यामुळे या चित्रपटाला फार मजा आली. गजानन जागीरदारने निर्धाराचं काम केलंय
1: या मराठी सिनेमामध्ये, मुस्लिम रोल केलं
0: हो,
1: आणि केशवराव दातेंनी हिंदूचा रोल केला
0: हो, हिंदूचं काम केलंय बरोबर आहे.
1: आणि त्यांची मैत्री, त्यांचं त्या धरण फोटीचा शॉट असेल त्यातला सगळं अगदी डोळ्याचा पार्ट ऑफ फेंडर असं.
0: हो,
1: आणि त्यांच्या दोघांमधलं जे प्रेम होतं, मैत्री जी होती, फार सुंदर मैत्री दाखवली त्यामध्ये. आणि शेवटी ते दोघं एकमेकाला घट्ट मैत्री
0: मारतात. हो, त्यांची जी धरणाच्या धरणफुटीत त्यांची जी पेटं सापडतात ती एकमेकांच्या हातात हात घेतली अशी घट्ट अशी ती. आणि यातला तो प्रसंग आहे ना धरण फुटण्याचा, तो इतका चमत्कृती ज्याला म्हणतो ना त्या काळात, म्हणजे बघा म्हणजे 41 सालचा चित्रपट आहे, त्या काळात इतकं सुंदर चित्रण झालेलं आहे त्याचं जगभरात कौतुक झालं मग होतं या धरणफुटीच्या प्रसंगाचं.
1: बरोबर बरोबर,
0: फार चांगलं आहे. आणि त्यातलं हो गाणी छान होती, लखलख चंदेरी हे गाणं अजून सुद्धा लोकांना आवडतं, नव्या पिढीच्या लोकांनाही आवडतं, इतकं सुंदर गाणं आहे ते.
1: आणि याचं मला वाटतं अवधूत म्हणजे
0: यांचे जे धाकटे बंधू होते ना
1: शांताराम बापूंचे त्यांनी केले होते.
0: काय माहिती का प्रभात मध्ये तीन म्हणजे ई महम्मद होतेच बरं का, पण हे व्ही बागीर म्हणून होते ना ते पण होते, नंतर पांडुरंगराव नाईक होते आणि व्ही अवधूत असे चार मोठे फोटोग्राफर झाले. म्हणजे हे तर होतेच आपले, कोण केशवराव धायबर तर पहिलेच होते,
1: धायबर तर होते पहिलेच,
0: धायबर सगळ्यात पहिले फोटोग्राफर, पण त्यानंतर हे जे ई महम्मद, व्ही बारगीर, पांडुरंगराव नाईक आणि व्ही अवधूत ही मंडळी फोटोग्राफर मंडळी होती. आणि मजा म्हणजे व्ही अवधूत पुढे हे झाले डायरेक्टर झाले, पांडुरंग नाईक हंसचे फोटोग्राफर आणि मालक झाले अशी गंमत आहे. व्ही बारगीर मराठी चित्रपट खूप त्यांनी गाजवले, असं सगळं मजा आहे. फार फोटोग्राफर चांगले होते त्यांच्याकडे, पांडुरंग नाईक होते बरोबर आहे, कारण ई महम्मदला काढून टाकलं होतं ते, जे मी तुला म्हटलं ना की आधी काही मंडळी त्यांना हे डिप्युटी देऊन हलवण्यात आलं, त्यात ई महम्मद गेले होते, त्यामुळे पांडुरंग नाईक होते.
1: यात जयश्री आणि चंद्रकांत ही तरुण जोडी, त्यामुळे
0: ही तरुण जोडी होती, त्यांचे प्रेम प्रसंग अतिशय छान आहेत.
1: पौर्णिमेच्या रात्री ते गाणं गातात लखलख चंदेरी, ते
0: हो
1: हे मला वाटतं आज सुद्धा सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी आवाजून जात आपल्याला. यामध्ये वसंत ठेंगणे आणि मास्टर छोटू हे देखील कलाकार होते शेजारी, आणि शेजारीची हिंदी आवृत्ती आली होती त्यामध्ये मजर खान आले होते,
0: मजर खान आला होता आणि हे तेच होते
1: गजानन जागीरदार.
0: आणि गजानन जागीरदारांनी त्यांचं जे चरित्र लिहिलंय
1: हो हो,
0: त्यात त्यांनी लिहिलं की मुंबईला एका हिंदू मुसलमान दंगल्यात ते मुसलमान मोहल्ल्यात सापडले होते, त्यांनी पकडलं होतं आणि ते जेव्हा कुणाच्या तरी लक्षात आलं अरे हे तर मिर्झा आहेत आणि त्यांना सोडून दिलं, ते म्हणजे अरे शेजारी पडोसन मधले मिर्झा आहेत हे म्हणून त्यांना सोडून असं त्यांनी म्हणजे जीवावर लोकांना माहिती पाहिजे माणूस आहेत पण ते मिर्झा म्हणून त्यांना ओळखलं मुद्दाम आणि त्यांना सोडून दिलं. म्हणजे मुसलमानाची इतकी अप्रतिम भूमिका केल्यामुळे जीवावर बेतलं असतं त्यातून वाचले ते असं तर प्रसंग आहे गंभीर आहे असं येतो.
1: पोतर सर आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक मध्ये आपण नेमकं हेच गाणं ऐकलं लक्षात का छत्रपती
0: शिवाजी हो चालेल
1: आणि त्यानंतर प्रवासा उर्वरित कालखंडाच्या चर्चा
0: हो चालेल.
1: श्रोत्या तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 107.8 पुणे आवाज. Thank you.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, आपण आजकाल या कार्यक्रमामध्ये जुन्या चित्रपटांबद्दल माहिती घेतो। आज चित्रपट अभ्यासक मधु पोतदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण प्रभात चित्र संस्था आणि त्यांचे चित्रपट याबद्दलची माहिती घेतो। सर, यानंतर शेजारी नंतर प्रभातचा जो सिनेमा आला होता तो संत सकुट नावाचा सिनेमा 1942 यामध्ये हंसावाडकरचं मला वाटतं रुपेरी
2: हंसावाडकर होते
1: पदार्पण झालं होतं त्यामध्ये।
2: शंकरराव कुलकर्णी जे शांताईमध्ये श्यामचे वडील आहेत शंकरराव कुलकर्णी ते त्यात होते। बरोबर आहे। आणि प्रभात म्हणजे ही मंडळी तयार झाली बरं का। हो, प्रभात म्हणजे ही मंडळी तयार आणि संत सखू हा गाजलेला चित्रपट आहे।
1: संत सखू
2: केशवराव भोळ्यांचा संगीत होतो, वसंत देसाईंनी त्यांना खूप मदत केली, त्यात काही गाणी त्यांनी आणि विनोदीन दीक्षित यांनी गायली होती। अतिशय छान असं ते
1: चित्रपट
2: सदतीसाली ते नलिनी तर्कशी लढून बाहेर पडले,
1: त्यानंतर शांताराम बापू बाहेर पडले,
2: ते एकेळे ब्रिटिश शासनाला शांताराम बापू बाहेर पडले।
1: अवस्था थोडी वाईट झाली आणि त्यांची दोन तीन वर्ष थोडी त्याला अवस्था वाईट होती कारण त्यांचे सिनेमे देखील फारसे गाजले नाही।
2: दहा वाजता चित्रपटाचं वैशिष्ट्य असं होतं की जी दादा कोंडकेची आई आहे ना रत्नमाला ही त्यात हिरोईन होती आणि शंकरराव कुलकर्णी मगाशी त्यांचा उल्लेख केला ते हिरो होते आणि भारतातला कॉलेज जीवनावरचा हा पहिला चित्रपट आहे असं वैशिष्ट्य होतं। त्यात मंजूर वगैरे बऱ्याच लोकांनी कामं केली होती पण तो चित्र म्हणजे राजाने नेहमीचं पहिलं दिग्दर्शन बरं का ते राजाने नेहमी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आणि राजाने नेहमीचं दिग्दर्शन त्या लोकांना एवढं आवडलं की 44 रामशास्त्रीचं परत दिग्दर्शन राजाने दिलं होतं पण दुर्दैव असं बघा की रामशास्त्री सुरुवात झाली आणि प्रभात मधल्या बऱ्याच लोकांना काढून टाकण्यात आलं। त्याची निम्मी लोक रामशास्त्रीवर काम करणारी होती म्हणजे रामशास्त्रीची फोटोग्राफी करणारी ही मम्मत त्यांना काढून टाकलं, संगीत देणारे केशवराव भोळे तेही त्यात होते त्यांनाही काढून टाकलं, गीतकार शांताराम आठवले त्यांना काढून टाकण्यात आलं, अशी खूप मंडळी होती। त्यात राजा नेने स्वतः होता डायरेक्शन केलं तो होता आनंद माने, दत्ता धर्माधिकारी होते, पंडित मुखराम शर्मा होते हिंदी गायला लिखणारे, शंकरराव दामले म्हणून ध्वनिमुद्रक होते म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ, ते या सर्व चांगलं सगळं क्रीम गेल्यामुळे काय झालं प्रभात सगळी मजा गेली। पण प्रभात रामशास्त्री हा चित्रपट आहे ना
1: प्रभातचं
2: शेवटचं मानचित्र म्हणावं लागेल त्याला, मानचित्र मानचित्र म्हणावं लागेल। त्यात म्हणून हे गेल्यानंतर जहागीरदारांनी बरंच दिग्दर्शन केलंय, नंतर शेवटी दरबारातलं जे महत्वाचा सीन आहे याला देहांतर ते सगळं बेडेकरांनी केले दिग्दर्शन, कारण बेडेकरांनी डायलॉग लिहिले होते ते डायलॉग बेडेकरांनी लिहिले होते या तिघांत। पण मजा म्हणजे बरं का भारतातला हा सुद्धा पहिला असा चित्रपट असेल चित्रपट आहे बोलतात की ज्याला श्रेयन मावली नव्हती।
1: बरोबर,
2: या चित्रपटाला श्रेयन मावली नाहीये, कुणाची मावलेली नाहीत त्यांनी, अशी गंमत या
1: चित्रपट
2: मतभेद निम्मी लोक कामं करून गेली तो म्हणजे ते महत्वाचं काम अहो सगळं हे यांनी केलंय सगळं ई मोहम्मद काय फोटोग्राफी केली सुरुवातीची अप्रतिम फोटोग्राफी किंवा मग यांची नावं द्यायची का नाही त्यांना काम श्रेय द्यायला पाहिजे तेव्हा त्यांनी ठरवलं की कोणाचंच नाव नको द्यायला असा तो प्रकार झालेला आहे।
1: आणि पेशवाईचा कालखंड आहे
2: ते काय त्या शेतवरचं बरंचसं सेवक साहेब मामांना जातं कारण ते जे सेट्स आहेत ना काय भव्य सेट्स त्यांनी तयार केले होते त्या चित्रपटाचं सांगतात त्या चित्रपटात जे वेशभूषा आहे ना ती कोल्हापूरला श्रीपतराव काकडे नावाचे टेलर म्हणजे शिंपी होते ते 4-6 महिने ते कपडे शिवत होते रात्र कारण केवढे कपडे लागले त्यांना आणि ते चुनीदार ते जे असतात ना ते हे आणि आंगरचे तुम्हाला वगैरे ते शिवायला किती वेळ लागतो ते असे 4 महिने ते शिवण काम चाललं होतं श्रीपतराव काकड्यांकडे अशी गंमत येतात तर हे काय बरं का गतिमान तटगता समर्थ संवाद आणि उत्कृष्ट अभिनय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे
1: आणि उत्तम अभिनय
2: अप्रतिम त्या छोट्या रामशास्त्रीचं आणि ती बेबी शकुंतला छोटी अनंत मराठ्याचं छोट्या काम अनंत मराठ्यांनी केलं आणि बेबी शकुंतला त्याच्या बायकोचं काम अप्रतिम अभिनय सगळ्यांचा हंसागाडकर पुन्हा या चित्रपटात नंतर सुधाताई आपटे म्हणून होत्या त्यांनी रामशास्त्री आईचं काम केलं होतं मास्टर विठ्ठल या चित्रपटात आहे या चित्रपटात अशी चांगली गमत छान चित्रपट होता गमत त्या त्यांनी असं म्हटलं होतं बरं का की साहेब मामांनी ताजमहाल बनवायला घेतला आणि प्रत्येकाने आपापली वीट लावली त्याला असं असं ते वाक्य आहे का लिहिलंय आणि त्यांनी सगळी मंडळी निवडली होती पण हा चित्रपट अप्रतिम झालाय प्रत्येकाने आपापली वीट लावली असं आया महालाला असं त्याने म्हटलेले फार छान आहे.
1: आता प्रभातचा थोडासा या चित्रपटानंतर
2: पडझडीचा काय झालं काय झालं त्यानंतर पंजाबी लोकांचा प्रभाव फार झालेला आहे. पंजाबी लोक पूर्वी नव्हते असं नाही. आता के अब्बास सुरुवातीला के अब्बासच्या कथेवर चित्रपट निघाला होता पण त्यावेळी कांतारा बापू होते. नंतर काय झालं हे कमर जलाला दिसतं आधी होते बरं का खूप मंडळी होती ती संतोषी होता आधी नव्हती अशी नाही मंडळी पण नंतर या मंडळीचा प्रभाव फार वाढला फार वाढला आणि मग काय झालं माहिती का अनेक चित्रपटात ही मंडळी यायला लागली. मग गुरुदत्त आला वाखाराणीला गुरुदत्त आला त्यावेळी शुभम मेडेकर हे होते पण गुरुदत्तने त्यात काम पण केले नृत्य दिग्दर्शक म्हणून केले सहाय्यक दिग्दर्शक म्हणून येत होता बरं का गुरुदत्त देवानंदाला हम एक आहेला देवानंद आलेला देवमान नाव होता जो नेते आपला तो हम एक ह्याच्या वेळी आलेला आहे. सपूर्त हिंदी रामशास्त्रीत आहे
1: बरोबर
2: सपूर आधी आलेला आहे बरं का ही मंडळी आली प्रेम होती तरी बेगम पारा हे चार सितारा देवी होती हे खूप तशी आदम सुद्धा नावाची नर्तकी आधी होती होत्या तर ही मंडळी खूप होती नाही असं नाही. हुस्माल भगतरामचा पहिला पिक्चर चांद म्हणून तो पहिला चित्रपट आहे पहिला चित्रपट आहे पण बरं का आपल्या मराठी लोकांना सुद्धा पहिला चित्रपट म्हणजे आता वेगवेगळे वसंत पेंटरने गोकुल नावाचा दिग्दर्शनाला मिळाला आहे तो चित्रपट पहिला म्हणजे बाबूजींनी पहिली म्युझिक दिले ना सुधीर फडक्यांनी ते गोकुलला दिलेलं आहे एकोणीसशे 1946 चा पिक्चर आहे
1: बाबूजींचा
2: पण काय माहिती का हा पडझडीचा काळ होता बा त्याचे चित्रपट निघाले ते निघाले खरे पण गाजले नाही. आता हा तर रामाचा शेला नावाच्या कथेवर होता कथेवर होता चित्रपट बाकी चित्रपट अकरावीला चित्रपट होता त्यात तर प्राण आणि मधुबाला सारखे हे होते
1: बरोबर
2: खूप मंडळी होती पंजाबी म्हणजे तो वर्चस्व होता. हा अमर वर्मा आहे माणिक्य मिस्टर अमर वर्मा गीतकार ते प्रभात मध्ये होते म्हणजे खूप मंडळी होती प्रभात मध्ये.
1: प्रभात म्हणजे भारतीय सिनेमाला देखील खूप चांगले कलावंत दिले होते प्रभातने.
2: हो प्रभातने खूप चांगले चांगले मोठी फळीच्या फळी दिली
1: परंतु गदी माडगुळकरांनी देखील संत सनाबाई
2: हो संजय माडगुळ फक्त यामुळे सुरुवात तिथे झाली नाहीये पण त्यांना तिथे संधी मिळाली ना
1: संधी मिळाली प्रभात प्रभात मध्ये काम करणं हे सुद्धा एक मोठी अचीवमेंट असते.
2: आता हे तेल संतोषी म्हणून कमर झाला पाहिजे हे सुरुवात तिथे झाली नाही पण त्यांना चांगला व्यायाम मिळाला पंडित मुखराम शर्मा यांना व्यायाम मिळाला या लोकांना खूप चांगलं प्रभातमध्ये काम केलं या लोकांनी फार चांगलं काम केलं या मंडळींनी.
1: 1946 रामशास्त्री नंतर पुढे अगदी 53 प्रभात चित्रसंस्था टिकून होती त्यांची चित्रपट येत होते पण गाजत नव्हती
2: चित्रपट गाजत नव्हती गाजली नाही गाजली नाही चित्रपट नाही
1: आणि म्हणजे प्रभातचा एन जो झाला तो कुठल्या मराठी माणसाला आवडतो आणि अशा पद्धतीने की ज्या चित्रसंस्थेने मराठी माणसांच्या मनावर अगदी अनभिषिक राज्य केलं अशा चित्रसंस्थेचा शेवट अशा तऱ्हेने व्हावा असं कुणाला मान्य नव्हतं तरी त्या पद्धतीने झालं ते तर काय सांगाल प्रभातचा एन जो ट्रॅजिक एन झाला प्रभातचा त्याबद्दल काय सांगाल
2: त्याबद्दल तर काय
1: म्हणजे एकजण बाहेर पडत गेले आधी ड्रायव्हर बाहेर पडलेले ते शांताराम बाहेर पडले पण चिरे आपले यांचं निधन झाले आपल्यांचं त्यानंतर नवीन लोक येत गेले पण त्याच वेळेला दुसरं महायुद्ध चालू झाल्यामुळे फिल्मचा तुटवडा होऊ लागला हिंदी सिनेमाची मोठी स्पर्धा सुरू झाली अशाच्यात ह्या सगळ्या अगदी जिथे बॉम्बे टॉकीज आणि तुम्ही सांगितलं न्यू थिएटर्स अशा चित्रसंस्थांना देखील बंद करायची वेळ आली तिथे प्रभात टिकाव लागलं अवघडच होत पण अशा अवस्थेत देखील प्रभात आपल्या भारतीय सिनेमात फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि हे प्रभातचे जे चित्रपट आपण सांगितले 7 सिनेमांबद्दल बोललो आपण हे सप्तर्षी होते प्रभात तर हे सिनेमाचे रिडम खूप काही दिवस कुठे साऊथ कडच्या एका माणसाकडे गायब झाली ती आणि मग हे सिनेमा आपल्याला पाहायला मिळतील की अशी पण लोकांना भीती वाटत होती. पण दामले कुटुंबाच्या काही लोकांनी तिकडे जाऊन हे केलं
2: बुजवार म्हणून तिकडे होते त्यांच्याकडे या फिल्म्स होत्या त्यांनी जतन केलं होतं मात्र चांगल्या
1: जतन केल्या आणि मला वाटतं 1970 साली त्या परत आणल्या त्या आणि त्यानंतर त्याचे चित्रपटावर म्हणजे दूरदर्शनवर त्याचं प्रदर्शन सुरू झालं त्याचं आणि 7 ऑक्टोबर 1972 ला मुंबई दूरदर्शन गाव सुरू झालं पहिला सिनेमा तो त्याचा प्रदर्शित झाला तो संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आणि दूरदर्शनवर 31 मे 1970 ला दुनियानुमाने म्हणजे आपल्या कुंकूचा हिंदी अवतार तो 1969 साली दामले कुटुंबी आणि प्रभातचे साली हस्त विकत घेतले आणि आज आपण डिजिटल दुनियेमध्ये प्रभातचे हे याचं काही ह्याचा सर्वच सिनेमे पण जे प्रभातचे बाकीचे तुम्ही सिनेमे सांगितले त्यातले बरेचसे सिनेमे सुस्थितीत ठेवले डिजिटल आणि प्रभातचे सिनेमे म्हणजे भारतीय चित्रपटाला मराठी चित्रपटांचं एक लसलसतं पान आहे. प्रभात काय सांगाल प्रभातच्या शेवटचं तुमचं काय वाक्य सांगाल प्रभात काय सांगाल या चित्रसंस्थेचा भारतीय रसिक मनावर येणाऱ्या काळावर काय त्यांनी छाप सांगितलं.
2: प्रभात नाही बरं का मी मग अशी सांगितलं ना अगदी सुरुवातीला सहकुटुंब चित्रपट पाहावे असे चित्रपट दिलेले आहेत भारतीय आदर्श ज्याला म्हणतो आपण बरं का भारतीय आदर्श ज्यात आहे ज्यात पावित्र्य आहे निर्माल्य निर्मळपण आहे असे जे चित्रपट आहेत ना आता काय झालं हे संदर्भ बदललेत सध्या बरं का सध्या काय बदललाय समस्या बदलल्या सामाजिक सर्व चित्र बदललंय तंत्र बदललंय चित्रपटाचं बरं का पण एक आहे प्रभातची जी चित्र आहेत ना तर विषयातले आशय जे त्यातले आहेत ना ते कायम राहणार आहेत पहा त्यातले जे काही त्यातली त्यांनी जी वास्तवता होती त्या चित्रपटातली किंवा त्या चित्रपटातली जी नेत्रदीपकता होती निर्दोषपणा होता म्हणजे सगळी या सर्व गुणांनी निर्मिलेले जे चित्रपट होते ना तर ते एकंदरीत विचार करता प्रभातचे चित्रपट हे चिरंजीव चित्रपट आहेत एवढंच मी सांगेन.
1: अगदी अगदी बरोबर म्हणजे ज्या काळामध्ये तंत्रज्ञान फारसं प्रगत नसताना देखील त्यांनी अगदी जे बेस्ट पॉसिबल असेल आपल्या लोकांना देण्याचा प्रयत्न केला आणि चांगला संदेश त्या चित्रपटातून देण्याचा केला की चित्रपट या माध्यमाचा अतिशय सुयोग्य असा वापर या चित्र
2: म्हणजे आनंद आणि मनोरंजनाबरोबर बरं का हे निखळ त्यांनी दिलंच पण प्रबोधन सुद्धा त्यांनी केलंय त्या चित्रपटांनी फार मोठे उपकार आहेत
1: प्रभातचे आपल्याला फार मोठे उपकार आणि त्यांना प्रभात चित्रसंस्थेचा एवढा प्रभाव होता की मग त्यावेळेला प्रभात सरकार वर्तमानपत्र म्हणजे वर्तमानपत्राला प्रभातचं नाव झालं किंवा केशे कर्तव्याला सुद्धा प्रभातचं नाव झालं तर प्रभात अशा पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस केलं.
2: पण एक मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय बरं प्रभात लयाला गेली ठीक आहे जे व्हायचं ते झालंय पण प्रभात ही एक प्रकारे कार्यशाळा होती वेगवेगळे कलावंत निर्माण करणारी आणि त्या जागेत काही वर्षांनी काय ना भारत सरकारने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट सुरू केली त्याच जागेत पुन्हा नवीन कलावंत निर्माण होत आहेत तेव्हा मला असं वाटतं भारत सरकारने एक प्रकारे प्रभात अस्ताला गेली अस्त पावली तिला वाहिलेली श्रद्धांजली असं मी म्हणेन एक प्रकारे हो सरकारने मोठं छान काम केलंय की ज्या जागेत अशा गोष्टी घडत होत्या प्रभातने कलावंत घडवले अनेक कलावंत घडवलेले प्रभातवर अजून खूप सांगता येईल प्रभातवर काय होतं लायब्ररी होती पुस्तक ज्यांना पुस्तकांची आवड त्यांच्याकडे लायब्ररी होती तुम्हाला शस्त्र शिकायचं असतील ती सोय होती पोहण्याची सोय होती तिथे वैद्यकीय सेवा होती तिथे तुम्हाला सोने विकत घ्यायचं असेल ना तर एका सरावाची टायअप अरेंजमेंट होती सोनमती चौकातल्या एका सरावाशी त्याचं ते पगार तर 5-5 रुपये कापायचे इतक्या सगळ्या सुविधा होत्या प्रभात मध्ये त्यावेळी ही जी पंचिंग तुम्ही म्हणता ना ती होती इंटरकॉम होता म्हणजे आणि आशियातल्या सर्वात उत्कृष्ट स्टुडिओ त्या काळात घडला जायचा प्रभात मध्ये फॉरेनची मंडळी म्हणून बघायची
1: आणि पुनर्देश पंडित प्रभात पत्र खूप चांगली लिहिली इतका वक्तशीर पण होता की जेवणाची लंच टाइम जर अर्धा तास असेल तर बापू अगदी 15 मिनिटं जेवण करून आधी जागेवर उपस्थित राहायचे स्वतः शांताराम बापू कार्ड मेन्शन करून आतमध्ये जायचे तर हे सगळं म्हणजे अगदी शिस्तबद्ध कॅमेरा होत अगदी आणि प्रभातच्या कर्मचाऱ्यांना त्यांना पेन्शन मिळत होत हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही सगळ्याशी जसं सांगितलं की संत तुकारामांचा जो मुळात झाले होते चार दिन सकाळी झाले होते त्यांच्या आयुष्यावर त्याची प्रभावी संस्थेने घेतली होती त्यांची तर हे सगळे आदर्शाचे जे जे काही मापदंड असतात ते प्रभात चित्र संस्थेने
2: बर का 1979 साली पन्नासावा वर्धापन दिन त्यांनी साजरा केला होता. प्रभात आशीर्वाद नव्हती पण त्यावेळी शांताराम बापू स्वतः आले होते, बापू आले होते, पु ल देशपांडे होते, इव्हन भारत सरकारचे काही प्रतिनिधी होते. असा फार मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळी. प्रभात त्याच जागेत झाला होता आणि प्रभातची जुनी जी मंडळी होती सगळी हयात त्या सर्वांचा सत्कार केला होता. बाबूजी होते त्यावेळी, राम कदम होते, प्रभातचे एक मिस्त्री म्हणून एक जुने सुतार होते त्यांचा सत्कार केला होता. अशी खूप छान कार्यक्रम झाला होता तो.
1: आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली.
2: हो
1: आता प्रभात त्यामध्ये काम केलं असतं.
2: एक मिनिट, मला ऐकू येत नाहीये.
1: प्रभात चित्रसंस्थेमध्ये काम केलेल्यापैकी हयात असलेले कोणी आहेत?
2: आता हयात कुणी नाहीये प्रभात पैकी. आता म्हणजे बापू आडवे नाहीयेत आणि प्रभातची माहिती असा की विष्णुदत्त दामलेचे जे चिरंजीव होते दादा दामले ज्यांना आनंदराव दामले ते पण नाहीये, तेही वारले. पण त्यांची त्यांच्या मुलांकडे प्रभातच्या सगळ्या फिल्म्स आहेत आणि ते सर्वतोपरी मदत करू शकतात.
1: ओके सर, खूप छान माहिती दिली. आपण एक दिवस त्या प्रभातचा 91 वाढदिवस आहे प्रभात चित्र संस्थेचा, त्यानिमित्ताने या पिढीला प्रभात चित्र संस्था आणि त्याचे चित्रपट याची तुम्ही 2 दिवस खूप छान माहिती दिली. आपल्या रेडिओ चॅनल 107.8 पुणे आवाजच्या वतीने धनंजय कुलकर्णी तुमच्या आभार म्हणतो. श्रोत्यांनो, आपला मराठी सिनेमाचा जुना इतिहास जो आहे तो जितका ऐकत राहावा तितका आणि तेवढ्या जेवढ्याला आपल्याला ऐकणारे पोचारांसारखे दुःख असतात त्याचा तो ऐकत राहावा असं म्हणतो. आपण पुन्हा एका कुठल्या तरी कार्यक्रम पोचारसंघाचे नक्की बोलूया. तुम्ही ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणे. धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद लूटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा आनंद लुटा। श्रोतेहो, आज आपण आपल्या आजच्या शोसाठी विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या सुंदर सुंदर रचना आजच्या शोमध्ये ऐकण्यास मिळणार आहेत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, तर श्रोते हो, हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो आपण गेल्या 6 वर्षापासून करत आहोत, तुमच्या सर्वांचं भरभरून असं प्रेम आणि सर्वजण सहभागी होत असल्यामुळे आपण या शोला या स्टेजपर्यंत आणू शकलो, नाही का? कारण मनामध्ये असलेले सुखदुःख, सामाजिक भाव, यासोबतच सामाजिक प्रश्न, निसर्ग, प्रेम, विरह, या सर्वांचा संगम असणारा आपला शो म्हणजे हा खेळ शब्दांचा। आणि जसं की मी म्हटलं की सुंदर सुंदर रचना जेव्हा आपल्याला येत असतात, त्यावेळी त्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करत असताना मलासुद्धा खूप आनंद होत असतो, त्यासोबतच तुमच्या मनातले जे भाव आहेत ते श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असतो। खूप साऱ्या रचना येतात, त्याच्या आपण 1-2 भागामध्ये विभागणी करतो आणि ज्यांच्या आधी रचना आलेल्या आहेत त्या आधी घेतो आणि आपला हा जो शो आहे तो निरंतरपणे अखंडितपणे चालू असतो। आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की काय होते त्या प्रारब्धाच्या मनी, त्याने मजसाठी आधीच योजलेले, जाण्याआधी सुद्धा पाहिले नमी कधीही माझे सुखस्वप्न भिजलेले। तर ही माझी जी आहे ती एक चारोळी होती। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या सुंदर सुंदर रचनांकडे वळूया। आणि ज्या सुंदर रचनांपैकी पहिल्या रचनेमध्ये सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले, मैत्री शीर्षकाखाली की मैत्री मी केली अनोखी त्यानेही निभावली अलौकिक, फरक होता फक्त इतकाच मी माणसात मैत्री शोधत राहिले, तो मात्र माझ्यात माणूसकी जपत राहिला। तर मैत्रीची व्याख्या आणि अनोखी मैत्री मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती पुढच्या चारोळीमध्ये बाबू फिलिप डिसोजा कुमठेकर सरांनी पुनावळे पुणे इथून लिहिले। की मानुनी या राष्ट्रहित सर्वोपरी ठेवले निखारे घरदारावरी, अमर जाहले प्राणाला अर्पुणी स्वस्वार्थ दुय्यम त्यांच्या लेखी तरी। तर जे आपले सैनिक असतात ते राष्ट्रहित सर्वोपरी मानतात, घरा दारावर निखारे ठेवतात आणि प्राण अर्पून अमर होतात। खूप अप्रतिम सुंदर भावना या आपल्या सीमेवरील सैनिकांप्रती सरांनी व्यक्त केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की जगावे या जगात एका पाहुण्यासारखे काहीच नसते आपुले, कर्ता कर्विता परमेश्वर आपण फक्त त्याच्या हातातले एक बाहुले, करता करविता परमेश्वर, आपण फक्त त्याच्या हातातले एक बाहुले एक बाहुले, जगावे या जगात एका पाहुण्यासारखे, काहीच नसते आपले. आणि खरंय की आपण धाव धाव धावतो, जगणं विसरून जातो, सुख कशात आहे हेच नेमकं आपण विसरून जातो. आणि आपण एवढं पैशाच्या आणि या भौतिक साधन संपन्नतेच्या मागे धावतो की जगायचंच राहून जातं आणि आपल्या हातात काहीच नसतं. जे ठरवतो ते तर कधीच घडत नाही. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलं आहे, निर्मिले शरीर पंचमहाभूताने, निर्मिले शरीर पंचमहाभूताने, सजीव झाले ते आत्म्याने, सजीव झाले ते आत्म्याने, वेढले कसे मग ते षटरिपुने, वेढले कसे मग ते षटरिपुने, जीवनात अडकले ते मायेने, जीवनात अडकले ते मायेने. आणि शरीर जे पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं असतं, आत्म्यानं सजीव झालेलं असतं, परंतु त्याला षडरिपू जे आहेत ते वेदतात आणि मोह मायेमध्ये जीवन अडकून जातं. खूप अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलं आहे. स्वप्नझुला या शीर्षकाखाली त्र्यंबक शेणितकर सर लिहित आहेत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून. स्वतःसाठी जगतात सारी, थोडं दुसऱ्यासाठी जगून बघ. स्वतःसाठी जगतात सारी, थोडं दुसऱ्यासाठी जगून बघ. एकाकी वाटणारे सारे आपलीच वाटतील मग, एकाकी वाटणारे सारे आपलीच वागतील मग. आणि खरंय की जी माणसं स्वतःसाठी जगतात ती कायम एकलकोंडी असतात, जी माणसं इतरांसाठी जगतात ती कायम आनंदी असतात. कारण त्यांना इतरांसाठी काही केलं याचा आनंद असतो. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं दुःखी असतात, आतून निराश असतात, कारण ते कायम अपेक्षा करत असतात इतरांकडून. जेव्हा आपण अपेक्षा दूर सारू, जेव्हा आपण इतरांसाठी जगू, तेव्हा निश्चितपणे आपण स्वतः सुखी आणि आनंदी होऊ, नाही का? अप्रतिम असा संदेश होता या चारोळीमधून. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलं आहे की मैत्री असते अशी सर्वांची सखासखी, मैत्री असते अशी सर्वांची सखासखी, कोणीही कोणाचे मन राहत नाही दुःखी, कधीही कोणाचे मन राहत नाही दुःखी, कधीही कोणाचे मन राहत नाही दुःखी. तर मैत्री, ज्या मैत्रीच्या दुनियेमध्ये कोणीच दुःखी नसतं, आनंदी असतात. मैत्री एक असं नातं असतं जिथं विचार करून बोलावं लागत नाही आणि बोलल्यानंतर जे दुःख आहे ते आपल्याला मिळत नाही. मजाक मस्करीमध्ये टिंगल टवाळीमध्ये ते घेतलं जातं. मोठे मोठे प्रॉब्लेम हे छोटे होतात ते फक्त मैत्रीच्या जगामध्ये, नाही का? सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये बालाजी नाईकवाडी सरांनी येवला नाशिक येथून लिहिलं आहे. बालाजी नाईकवाडी सर लिहित आहेत येवला नाशिक येथून. ऐकावा कातर वेळी आवाज तुझा सखे, दोघांच्या स्पंदनांना छेडणारे तार जसे. वाह. ऐकावा कातर वेळी आवाज तुझा सखे, दोघांच्या स्पंदनांना छेडणारे तारे जसे. हळुवार व्हावी सप्तसुरांची उधळण सखे, हळुवार व्हावी सप्तसुरांची उधळण सखे, प्रीतफुलांची गुंफण व्हावी असे, प्रीतफुलांची गुंफण व्हावी असे. वाह. तर कातर वेळी तुझा आवाज ऐकू यावा आणि जणू काही स्पंदनांना छेडणारे तारेच आहेत असं वाटावं. प्रीत फुलांची सुंदर गुंफण करणारी सरांची ही अप्रतिम चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले. सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. अबोल ह्या रात्री शब्दांची सोबत हवी, अबोल ह्या रात्री शब्दांची सोबत हवी, मनातील आठवणींना आकार देतो कवी, मनातील आठवणींना आकार देतो कवी, आकार देतो कवी. वाह. तर अबोल रात्रीला शब्दांची सोबत हवी. रात्र अबोल असते पण शब्द बोलके असतात. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले की आई असते आयुष्याचा शिल्पकार, जगण्याला देते संस्काराची शिदोरी. आई असते आयुष्याचा शिल्पकार, जगण्याला देते संस्कारांची शिदोरी. तरी योग्य गुरूंमुळेच कळतो, तरी योग्य गुरूंमुळेच कळतो जीवनाचा आणि ज्ञानाचा मार्ग अंतरी, जीवनाचा आणि ज्ञानाचा मार्ग अंतरी। वाह, तर आई आणि गुरु या दोघांचं महत्त्व मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे की मनातील पाऊस माझ्या असा बेभान बरसतो, मनातील पाऊस माझ्या असा बेभान बरसतो, तुझ्या आठवणींचा बांध अश्रूच्या रूपात वाहतो, तुझ्या आठवणींचा बांध अश्रूंच्या रूपात वाहतो। दोन पाऊस असतात, एक बाहेर बेभान बरसणारा आणि एक मनात बेभान बरसणारा। बाहेर बरसणारा पाऊस हा अवघी धरित्री जी आहे ती चिंब चिंब करून टाकतो, आणि तुझ्या आठवणींचा जो बांध आहे तो अश्रूंच्या रूपामध्ये वाहतो। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या कवितेमध्ये प्रवीण अभ्यंकर सरांनी भिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून लिहिले। प्रवीण अभ्यंकर सर लिहित आहेत भिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून। सरांनी लिहिले की या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पोरी तुझा लढीवाड आहे। या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पोरी तुझा लढीवाड आहे। संसारी या जीवनाचे सोडवू कसे मी कोडे, संसारी या जीवनाचे सोडवू कसे मी कोडे, तुझा संसार हो सुखाचा असा वर मी शोधला आहे। तुझा संसार हो सुखाचा असा वर मी शोधला आहे। तू काळजाचा तुकडा तुझ्या विरहाचे ओझे, तू काळजाचा तुकडा तुझ्या विरहाचे ओझे, आयुष्यभर तसेच आहे होऊ कसा मी व्यक्त, आयुष्यभर तसेच आहे होऊ कसा मी व्यक्त, तुझा बाप झाल्यावर हिंदवी तुझे नाव मी स्वराज्या सारखे ठेवले आहे, तुझा बाप झाल्यावर हिंदवी तुझे नाव मी स्वराज्या सारखे ठेवले आहे। वाह, तर या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पुरी तुझा लढीवाड आहे। तर आपल्या लेखीप्रती अतिशय गहिरे आणि हळवे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मी व लेखणी या शीर्षकाखाली संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले। मी व लेखणी या शीर्षकाखाली संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहे ठाणे येथून। आयुष्याचे नवे चित्र रेखाटले लेखणीने आयुष्य टिपले। वाह, आयुष्याचे नवे चित्र रेखाटले लेखणीने आयुष्य टिपले, अनुभवांना शब्दात रचले, अनुभवांना शब्दात रचले, कागदावर स्वतःला मांडले, कागदावर स्वतःला मांडले। आणि खरं आहे की आपण जेव्हा कागदावर स्वतःला मांडत असतो तेव्हा आपण जणू काही आयुष्याचं नवीन चित्र जे आहे ते रेखाटत असतो, कारण त्या रेखाटण्यामध्ये असतात ते म्हणजे अनुभव। खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून लिहिले। प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून। मुसळधार पावसासारखं एकदाच आयुष्यात रडून घ्यावं, मुसळधार पावसासारखं एकदाच आयुष्यात रडून घ्यावं, पुन्हा रडण्याचा जणू दुष्काळ पडावा, पुन्हा रडण्याचा जणू दुष्काळ पडावा, अश्रूंनाही पापण्यात कायमचं झाकून घ्यावं, अश्रूंनाही पापण्यात कायमचं झाकून घ्यावं। आणि खरं आहे की रोज कुडण्यापेक्षा, रोज रडण्यापेक्षा मुसळधार पावसासारखं एकदाच रडून घ्यावं आणि पुन्हा ते अश्रू कधीच डोळ्यात येऊ नयेत। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलं आहे। मॅडम लिहित आहेत की माझी सत्यव्यथा समजेल का कोणी, स्वार्थ कसा बघू मी तर काही कांच्या मनी, माझी सत्यव्यथा समजेल का कोणी, स्वार्थ कसा बघू मी तर काही कांच्या मनी, प्रेम तर निरागस हसवून कोणाला रडवू कशी, प्रेम तर निरागस हसवून कोणाला रडवू कशी, तुटलेल्या हृदयावर प्रेमाची चाहूल दिली ज्यांनी, तुटलेल्या हृदयावर प्रेमाची चाहूल दिली ज्यांनी। आणि अगदी खरं आहे की प्रेम हे निरागस असतं, ते हसवतं आणि त्या प्रेमात आपण कोणाला रडवू नये, कारण एकदा हसवून पुन्हा रडवल्यानंतर मन खूप तुटतं आणि ते सावरायला वेळ लागतं, कधी कधी सावरत सुद्धा नाही, नाही का? खूप गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता वचारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसा अन्न वैसा मन, तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रुति हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिले की जगावे असे की दुःखाची कुठली लकेर नसली पाहिजे, जगावे असे की दुःखाची कुठली लकेर नसली पाहिजे, आनंदाच्या क्षणांना वेचताना, आनंदाच्या क्षणांना वेचताना दुनियेची फिकीर नसली पाहिजे, आनंदाच्या क्षणांना वेचताना दुनियेची फिकीर नसली पाहिजे। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की काळजाने काळजाशी कसे भांडावे, काळजाने काळजाला भाव कसे मांडावे, काळजाने काळजाला भाव कसे मांडावे, अंतरीच्या भावना तर असतात ना अबोल, अंतरीच्या भावना तर असतात ना अबोल, मग तूच सांग ना त्याला कसे बरे खोडावे, मग तूच सांग ना त्याला कसे बरे खोडावे, कसे बरे खोडावे। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि या माझ्या दोन चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेनसृजन या नावाने गोवा येथून लिहिले। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून। मॅडमनी लिहिलंय की आसमंतात मेघराज बरसल्या पाऊस सरी, आसमंतात मेघराज बरसल्या पाऊस सरी, बळीराजा ही आनंदाने कामाला सुरुवात करी, बळीराजा ही आनंदाने कामाला सुरुवात करी। तर खूप अप्रतिम असे भाव होते, ज्याची प्रतीक्षा होती तो वरुण राजा बरसलेला आहे, आणि बळीराजा हा आनंदाने शेतामध्ये काम करायला सुरुवात बळीराजाने केलेली आहे। खूप अप्रतिम सुंदर शब्दरचना, आणि याबरोबरच पुढच्या रचनेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून, भवसागरातले जगणे म्हणजे सतत मनात आसक्ती, भवसागरातले जगणे म्हणजे सतत मनात आसक्ती, केली त्याची भक्ती तरच संसारात विरक्ती, वाह केली त्याची भक्ती तरच संसारात विरक्ती, एवढी एकच इच्छा पुरवशील का देवा, एवढी एकच इच्छा पुरवशील का देवा, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती, आणि भवसागरातून मुक्ती, वाह कारण भवसागरातलं जगणं म्हणजे मनात असते, म्हणून तुझ्या पायाशी जागा दे आणि भवसागरातून मुक्ती कर। खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून। सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिलं आहे महती या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की शिवरायांच्या राजमुद्रेतून स्वराज्याची महती कळते, शिवरायांच्या राजमुद्रेतून स्वराज्याची महती कळते, करारी अश्वारूढ मुद्रा पाहता, करारी अश्वारूढ मुद्रा पाहता, रक्त धमन्यातून सळसळते, रक्त धमन्यातून सळसळते। आणि खरंय की राजांची मुद्रा जी होती, राजमुद्रा, ती स्वराज्याची महती सांगणारी होती, ती करारी होती, अश्वारूढ मुद्रा होती। आणि जेव्हा आपण त्याकडे पाहतो तेव्हा आपल्या धमन्यातून रक्त सळसळतं। आजही अखंड हिंदुस्थानामध्ये एकही असा व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीनं शिवछत्रपती शिवाजी महाराज की असं जिथं जिथं ऐकलं तिथं त्याच्या ओठातून आपसुकपणे जय असं आलं नाही, असे आपले राजे आणि त्या राजांची महती सांगणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती. पुढच्या चारोळीकडे वळूया. श्री माधव कुसुम सुक्रिया गुराव सर देदक्का मारा या नावाने लिहितात. जिल्हा परिषद कोळ्याचा पाडा, मुक्काम कावड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथून. श्री माधव कुसुम सुक्रिया गुराव सरांनी देदक्का मारा या नावाने लिहिलं आहे. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कावड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथून, पाऊसराज या शीर्षकाखाली. आणि सरांनी लिहिलं आहे की कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्याचा हौस, कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्यास हौस, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहास पाहता, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहास पाहता तेव्हा मात्र नको नकोसा वाटतो. कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्यास हौस, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहास पाहता तेव्हा मात्र नको नकोसा वाटतो. आणि पाऊस जो कधी हवा वाटतो कधी नकोसा वाटतो, जेव्हा तो धोधो बरसतो तेव्हा मनसोक्त भिजावं वाटतं. तो अवघ्या धरणीला जो आहे ते चैतन्यमय करतो, परंतु त्या चैतन्याचा ऱ्हास होतो जेव्हा ढगफुटी होते, जीव जातात. खूप सुंदर असे भाव पावसाची दोन रूपं सरांनी अप्रतिमरित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या कवितेमध्ये सौसमिता विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे इथून लिहिले. सौसमिता विकास नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. कोणीतरी म्हटलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहावं, कोणीतरी म्हटलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहावं, आपल्या हृदयातलं दुःख आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं, आपल्या हृदयातलं दुःख आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं. दुःखाच्या राशी वाटेत अंथरल्या जरी, दुःखाच्या राशी वाटेत अंथरल्या जरी, एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं, एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं. आणि खरं आहे की मॅडमनी ज्या पद्धतीनं लिहिलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहिलं राहता आलं पाहिजे, क्षणभर का होईना, काही वेळ का होईना, कारण जेव्हा आपलं दुःखाची तीव्रता एवढी मोठी असते आणि ती समजून घ्यायला समोरची व्यक्ती तयार नसते, त्यावेळी आपण निशब्द होतो. जेव्हा प्रत्येक शब्दाचा उलट अर्थ काढला जातो, जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता पाहिली जाते, जेव्हा प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलट घेतला जातो, त्यावेळी नेमकं बोलावं तरी काय हा प्रश्न मनामध्ये राहतो, नाही का? त्यामुळं जेव्हा आपण अलिप्त राहतो त्यावेळी आपल्या हृदयातलं दुःख जे आहे ते आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. ही एक शोकांतिका असते की ते त्या व्यक्तीनं वाचलं पाहिजे, परंतु नेमकं ते वाचलं जात नाही, या उलट त्या दुःखाची तीव्रता वाढवली जाते आणि आक्रोश हा तिथंच चालू होतो. की जेव्हा आपल्या दुःखाला कोणी वाचत नाही, आपलं मन कोणी वाचत नाही, आपला आबोला आणि त्याचा अर्थ हा कोणी जाणत नाही, कारण अपेक्षा ही प्रिय व्यक्तीकडून आपण करतो की ज्यानं दुःख वाचावं, ज्यानं न बोलता दुःख वाचावं, ज्यानं आपण अलिप्त का आहोत, आपण अबोल का आहोत हे समजून घ्यावं, तीच व्यक्ती दुःख वाचू शकत नसेल तर वेदना होतात आणि त्या वेदनेची तीव्रता एवढी असते की ती वेदना आपल्याला त्या सर्वात प्रिय व्यक्तीपासून दूर दूर घेऊन जाते. जसं मॅडमनी पुढं लिहिलंय की दुःखाच्या राशी जरी वाटेत अंथरल्या तरी एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं, कारण सुंदर क्षण हे बनवण्याची जबाबदारी दोघांची असते, कारण दुःखाच्या राशी या वाटेत अंथरल्या जाणारच, कधी त्या कळत कधी न कळत, कधी आपल्या चुकीने कधी काहीच चूक नसताना, पण एकमेकांची सोबत असली, एकमेकांच्या सोबत असलेल्या सुंदर क्षण जर आपण जगत गेलो तर दुःखाच्या राशी जरी असल्या तरी त्या दुःखाच्या राशीसुद्धा आपल्याला सुखद वाटायला लागतात, त्यातून एक सुखद अशी पळवाट निघते, नाही का? खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. सौमनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून की परिपूर्णतेच्या ध्यासात

सावळे मेघा आडून घनश्याम डोकावतो तो एक आगळा वेगळा अंतर्नाद मनी उमटतो, एक आगळा वेगळा अंतर्नाद मनी उमटतो। आणि जर का एखादी गोष्ट परिपूर्ण असेल तर जगण्यामध्ये राहणारच काय, आणि कोणतीच गोष्ट आणि कोणतीच व्यक्ती ही परिपूर्ण नसते। जोपर्यंत अपूर्णता आहे तर तोपर्यंतच परिपूर्णतेला जे आहे ते महत्त्व आहे, कारण परिपूर्ण व्हायच्या ध्यासामध्येच अपूर्णाला आकार लागतो। कारण परिपूर्ती जी असते त्याच्या प्रवासामध्ये अनुभूतीचा एक किरण गवसतो, मला काहीतरी मिळवायचं आहे, माझी ही गोष्ट राहिलेली आहे, मला हे करायचं आहे, मला हे जगायचं आहे। आपण समोरच्याकडून प्रत्येक वेळी नाता असो, प्रेम असो, मैत्री असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याकडून परिपूर्णतेची जी आहे ती अपेक्षा करतो। पण एक गोष्ट आपण विसरतो, ती म्हणजे आपण स्वतः परिपूर्ण आहोत का, आपण अपूर्णच नाही का, आपली प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण आणि बरोबरच आहे का याचा विचार आपण कधी करत नाही। आपले स्वतःचे निकष आणि इतरांबद्दलचे निकष एकाच प्रसंगावर एकाच गोष्टीवरचे वेगवेगळे असतात। समोरच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करताना आपण स्वतः किती परिपूर्ण आहे याचं आत्मपरीक्षण निश्चितपणे करण्याची गरज आहे। जसं मॅडमनी पुढं लिहिलं आहे की जणू सावळ्या मेघा आडून घनश्याम डोकावतो, एक वेगळा आगळा वेगळा अंतर्नाद म्हणून उमटतो। तर मनातला अंतर्नाद जो आहे, परिपूर्णतेच्या ध्यासाचा अंतर्नाद जो आहे तो मनामध्ये उमटतो, असे भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या चार ओळीमध्ये मेघारभुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून। मेघारभुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय मैत्री शीर्षकाखाली की मैत्रीची मैफिल आज जमली, शब्दांची देवाणघेवाण झाली। मैत्रीची मैफिल आज जमली, शब्दांची देवाणघेवाण झाली। उधळून मैत्रीचे रंग मनसोक्त, आज मैत्रीची रंगपंचमी झाली। उधळून मैत्रीचे रंग मनसोक्त, आज मैत्रीची रंगपंचमी झाली। वा, तर मैत्रीची मैफिल मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती की जणू काही आज रंगपंचमी झाली, कारण मैत्रीचे रंग बदलले। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले। श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। पेरणी शीर्षकाखाली की कधी येईल सांग पाऊस, कधी शेतात करू पेरणी। कधी येईल सांग पाऊस, कधी शेतात करू पेरणी। कधी येईल पीक भरून, कधी देईल काळी धरणी। कधी येईल पीक भरून, कधी येईल काळी धरणी। तर एका शेतकऱ्याची आस, एका शेतकऱ्याच्या आशा आकांक्षा, एका शेतकऱ्याची प्रतीक्षा, या सर्वांना सरांनी या चारच ओळीमध्ये अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि श्रोते हो, या अप्रतिम अशा रचनेनंतर विवाह या शीर्षकाखालील सौ रूपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांच्या रचनेकडे वळूया। सौ रूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। विवाह या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की माहेरून सासरी जाण्याचा आनंद असतो प्रत्येक नववधूच्या मनामनात। माहेरून सासरी जाण्याचा आनंद असतो प्रत्येक नववधूच्या मनामनात। डोळ्यात मोठे स्वप्न घेऊन ती आनंदाने गृहप्रवेश करते पतिराजांच्या घरात। डोळ्यात मोठे स्वप्न घेऊन ती आनंदाने गृहप्रवेश करते पतिराजांच्या घरात। तर विवाह एक पवित्र बंधन, विवाह जी मुलगी माहेरहून सासरी जाते आणि तिच्या मनातला तो आनंद मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, जरी नव्हता फादर मदर डे धाक होता आपल्या मनावर, जरी नव्हता फादर मदर डे धाक होता आपल्या मनावर, आता डे होतात सगळे साजरे, आता डे होतात सगळे साजरे, पण जबाबदारी नसते कोणावर, पण जबाबदारी नसते कोणावर। आणि खरं आहे, या अतिशय मार्मिक घाव जे आहे ते सरांनी घातलेले आहेत समाजातल्या त्या दांभिकतेवर। सरांनी एक शब्द या चारोळीमधून एक सुंदर संदेश दिला आहे की पूर्वी कोणताही डे नव्हता, ना फादर डे होता ना मदर डे होता, पण आपल्या मनावर धाक होता। तो धाक असा होता कर्तव्याचा, एक सामाजिक बंधन होतं की आईवडिलांना सांभाळलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, आणि ते वयस्कर झाल्यानंतर त्यांना सुखी ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। हा एक सामाजिक नैतिक धाक हा आपल्या मनावर होता। आज सोशल मीडियावर फादर डे आणि मदर डे साजरे होतात, आज सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जातात, पण प्रत्यक्षामध्ये आपण खरंच आपल्या आईवडिलांना किती वेळ देतो, आपण त्यांची काळजी किती घेतो, आपण त्यांच्याशी संवाद कसा साधतो, आपण त्यांना कोणत्या भाषेत बोलतो, या सर्व गोष्टी या खूप मॅटर करतात। या जगामध्ये तुम्ही नाव कमवाल, प्रसिद्ध व्हाल, तुम्ही खूप मोठे व्हाल, गाड्या घोडे बंगला पैसा धन दौलत संपत्ती सर्व काही तुमच्यापाशी असेल, पण तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारी मायच जर नसेल, तुमच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमला चुटकी सरशी सोडवणारा तुमचा बाबा जर नसेल, तर तुमच्या या सर्व शान शौकतीला काहीच किंमत नाही। हे डे साजरे करण्याला काही किंमत नाही, मदर्स डे फादर्स डे। विषय हा जबाबदारीचा आहे, विषय हा कर्तव्याचा आहे, विषय हा नैतिकतेचा आहे, आणि कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनासाठी, अंतरात्म्यासाठी, ज्यांनी आपल्याला लाडाकोडात वाढवलं, ज्यांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा मातीमोल करून, प्रसंगी स्वतःचं पोट मारून, स्वतःची हौस मौज मारून, ज्यांनी तुम्हाला बेस्टमधलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच जर तुम्ही विसरत असाल तर हे जीवन अतिशय तुमचं दुःखी आहे, कष्टी आहे, आणि ते होणारच। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडील, जे प्रथम देव, आणि त्यानंतर क्रमांक येतो तो इतरांचा, नाही का? खूप भावनिक अशी तेवढीच मार्मिक सरांची ही रचना होती। आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूया, प्रीतीचा झुला या शीर्षकाखाली प्रेमकवी या नावाने सूरज अनुभवनी सर लिहित आहेत देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मोंड येथून। प्रेमकवी सूरज अनुभवनी सरांनी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंड येथून लिहिलंय प्रीतकाव्य प्रीतीचा झुला या शीर्षकाखाली, की तू समोर असताना तो गुलाबही लाजतो, तू समोर असताना तो गुलाबही लाजतो, आणि प्रेमाचे शब्द व्यक्त करताना, आणि प्रेमाचे शब्द व्यक्त करताना जणू ते हृदयही धडधड करू लागतं, जणू ते हृदयही धडधड करू लागतं, कारण तुला पाहून गुलाब लाजतो। व्यक्त व्हायचं आहे पण हृदय धडधडतंय। प्रीतीचा झुला शीर्षकाखालील सुंदर अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही चारोळी। आणि पुढच्या आपण दोन चारोळींकडे वळूया, ज्यामध्ये अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी येथून। अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की ऐश्वर्य दिसावे स्वभावात, आडल्या नडल्याला मदत करावी। ऐश्वर्य दिसावे स्वभावात, आडल्या नडल्याला मदत करावी। कष्टाची अर्धी भाकरी खाऊन सुखाची झोप घ्यावी, कष्टाची अर्धी भाकरी खाऊन सुखाची झोप घ्यावी। आणि खरं आहे की ऐश्वर्य हे भौतिक नसावं, ते स्वभावात असावं। आपण नेहमी म्हणतो बी काइंड, नम्र रहा, कारण नम्रता ही माणसाची उंची वाढवते। कटु शब्द, दुसऱ्याला तुच्छ लेखणं, दुसऱ्याला हीन लेखणं, आपण किती मोठे आहोत आणि दुसरा किती छोटा आहे, त्याचं काम किती छोटं आहे, तो गुलाम आहे, तो नौकर आहे, अशी भावना मनात ठेवून जेव्हा आपण इतरांशी बोलतो तेव्हा आपण छोटे होतो, आपण गरीब होतो, आपण कधीच ऐश्वर संपन्न होत नाही. परंतु आपल्याकडं सर्व प्रकारचं ऐश्वर असताना सुद्धा जेव्हा आपण नम्र असतो तेव्हा आपण खरे ऐश्वर संपन्न असतो. अप्रतिम भाव होते. दुसऱ्या चारोळीत मॅडम लिहित आहेत, ऐश्वर म्हणजे श्रीमंती हा समज नसावा. ऐश्वर म्हणजे श्रीमंती हा समज नसावा. मनाचा मोठेपणा माणसात नेहमी असावा. मनाचा मोठेपणा माणसात नेहमी असावा. आणि जोपर्यंत मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की माणूस हा मोठा आहे असं वाटतो परंतु त्याचं मन खूप छोटं असतं. कारण तो स्वार्थी असतो, तो लोभी असतो, तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इतरांचा वापर करत असतो, इतरांना जवळ घेत असतो. अशी छोट्या मनाची माणसं ही जी आहेत ती नसली पाहिजेत, असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे येथून लिहिले, स्वप्नील कळ्या या नावाने. रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे येथून, स्वप्नील कळ्या या नावाने. प्रेमाने भिजलेल्या सरी या शीर्षकाखाली. आणि मॅडमने लिहिलं आहे की सखये कृष्णवर्णी अंबुद दाटून आले ग आज अंबरी. सखये कृष्णवर्णी अंबुद दाटून आले ग आज अंबरी, तुझ्या येण्याने अंगणी बहारच बहार येई खरोखरी. तुझ्या येण्याने अंगणी बहारच बहार येई खरोखरी, जीवनी आल्या ग प्रेमाने भिजलेल्या सरींवर सरी. जीवनी आल्या ग प्रेमाने भिजलेल्या सरींवर सरी, तुझे सौंदर्य लावण्य साठवून ठेवतो मनाच्या गाभारी. तुझे सौंदर्य लावण्य साठवून ठेवतो मनाच्या गाभारी, मनाच्या गाभारी. वा, तर प्रेमाने भिजलेल्या सरी, जेव्हा प्रेमाच्या सरी बरसतात तेव्हा तुझं सौंदर्य लावण्य हे मनाच्या गाभाऱ्यामध्ये साठवून ठेवतो. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहितात. सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत पाऊस शीर्षकाखाली, असा कसा रे तू पावसा तुझा देता येत नाही भरवसा. असा कसा रे पावसा तुझा देता येत नाही भरवसा, चक्क उन्हातून येताना तू पडतोस असा. चक्क उन्हातून येताना तू पडतोस असा, की तुझ्यापासून बचाव करतो मी कसा बसा. की तुझ्यापासून बचाव करतो मी कसा बसा. आणि खरं आहे की कधी कधी उन्हातसुद्धा पाऊस पडतो आणि खूप धांदल होते. ती धांदल अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. आणि पुढच्या चारोळीमध्ये पावसाळा शीर्षकाखाली सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय. उदार हस्ताने नब बरसतात पाणी. उदार हस्ताने नब बरसतात पाणी, प्रेम वर्षावे झाली तृप्त वसुधा राणी. प्रेम वर्षावे झाली तृप्त वसुधा राणी, तरु वेली नद्या विहंग ही सारी. तरु वेली नद्या विहंग ही सारी, अत्यानंदी होता गाती मधुर तराणी. अत्यानंदी होता गाती मधुर तराणी, मधुर तराणी. असा हा पावसाळा जो उधार हस्ताने नव पाणी बरसवतो, तर पावसाळा. आणि पावसाळ्यामुळे निसर्गावर झालेले परिणाम खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही आरजे कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या 6 वर्ष पूर्ण केलेल्या आपल्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, दऱ्या डोंगर हिरवेगार डोंगरावर झरे झरझर. दऱ्या डोंगर हिरवेगार डोंगरावर झरे झरझर, निसर्गाची मजा लुटूया. निसर्गाची मजा लुटूया, डोंगर दऱ्यात भटकूया, डोंगर दऱ्यात भटकूया. आणि पावसाळ्यामध्ये डोंगर दऱ्यातली भटकंती ही माणसाचं मनसुद्धा ताजतवानं करते. कारण डोंगर दऱ्या ह्या हिरव्यागार असतात, झरे असतात त्या ठिकाणी, नाही का. खूप अप्रतिम भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये जगन्नाथ रंगनाथ जाधव सरांनी येसगावकर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. जगन्नाथ रंगनाथ जाधव एसगावकर सर लिहित आहेत तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून कागदावरचा विकास या शीर्षकाखाली की गाव म्हणे विकास दिसे कुठे प्रकाश रस्ते सारे खड्डे जनता झाली त्रस्त गाव म्हणे विकास दिसे कुठे प्रकाश रस्ते सारे खड्डे जनता झाली त्रस्त सरपंच सांगत राहे गाव झाले खास सरपंच सांगत राहे गाव झाले खास कागदावर फुलला खोटा सारा विकास कागदावर फुलला खोटा सारा विकास आणि गावोगावची दशा दुर्दशा याबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव की कागदावर विकास दिसतो पण जमिनीवर कुठंच नसतो. खूप सुंदर असे एक मार्मिक टिप्पणी सरांनी या रचनेमध्ये केलेली होती. श्रावण आला या शीर्षकाखालील पुढच्या रचनेकडे वळूया. मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अंबरनाथ येथून. श्रावण आला या शीर्षकाखाली मेघा विनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलं आहे की येतसे श्रावण संपला आषाढ येतसे श्रावण संपला आषाढ येत हळूसरी संपे धोधो झड येत हळूसरी संपे धोधो झड आणि आषाढ संपतो आणि श्रावणाचं आगमन येतं आगमन होतं. श्रावण महिना हा खूप पवित्र असा महिना मानला जातो. खूप अप्रतिम चारचोळीमध्ये श्रावणाचं महत्त्व श्रावण महिन्याचं महत्त्व सांगणारी मॅडमची ही रचना होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून. सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलं आहे डायरी या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की आयुष्यात उमटवलेली भावना सदृश्य पायरी आयुष्यात उमटवलेली भावना सदृश्य पायरी मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी आणि भावना सदृश्य पायरीला मनतळाच्या डायरीमध्ये केलेली नोंद जी सुंदर आहे जी सुबक आहे अशी मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय. सौ सुजाता बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. नको होऊन नाराज कधी हसले लोक तर हसू द्यावं नको होऊन नाराज कधी हसले लोक तर हसू द्यावं केली कोणी टीका तरी आपलं काम न चुकता करावं केली कोणी टीका तरी आपलं काम न चुकता करावं. आणि खरं आहे की काम जर आपण करत राहिलो तर लोक हे टीका करणार. प्रगतीवर जळणाऱ्यांची संख्या जास्त आहे प्रगतीचं कौतुक करणाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणून कुणी हसतील कुणी टोमणे मारतील कुणी दुःख देतील कुणी अडथळे निर्माण करतील किंवा कोणी कोणी तर आपल्यासोबत लबाडीसुद्धा करतील परंतु आपण कोणी टीका जरी केली तरी आपलं काम न चुकता केलं पाहिजे कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि श्रोते हो यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळल्या धारा पावसाच्या जोमाने दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळल्या धारा पावसाच्या जोमाने साचले पाणी चोहीकडे साचले पाणी चोहीकडे त्रेधा तिपीठ धांदल त्रस्त झाले सारे त्रेधा तिरपीठ धांदल त्रस्त झाले सारे. आणि पाऊस लांबला होता प्रत्येकाला पावसाची आस होती आणि पाऊस एकदाचा कोसळला सगळीकडं पाणीच पाणी झालं आणि त्यासोबतच त्रेधा रपीटसुद्धा झाली धांदल झाली त्रस्तसुद्धा काही जण झाले परंतु पाऊस गरजेचा आहे नाही का एक पावसाचं महत्त्व सांगताना. आणि दीर्घकाळानंतर कोसळलेल्या पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या चारोळीमध्ये. सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलं आहे मोरा रे मोरा किती छान तुझा तोरा निळा शार लांब सडक शोभे पिसारा मोरा रे मोरा किती छान तुझा तुरा निळा शार लांब सडक शोभे पिसारा चंद्रही फिका पडे तुझ्या सौंदर्यापुढे चंद्रही फिका पडे तुझ्या सौंदर्यापुढे सुवासिक फुले उधळी खट्याळ वारा सुवासिक फुले उधळी खट्याळ वारा खट्याळ वारा. तर मोराचं वर्णन मोराचं सौंदर्य मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवितो, सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवितो, सात रंग जीवनात माणसाच्या रुजवतो, सात रंग जीवनात माणसाच्या रुजवतो, सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवतो, इंद्रधनू सजवतो. आणि खरं आहे की जीवनाचं सप्तसूर हे इंद्रधनूमध्ये असतात. आणि माणसानं जे आहे ना श्रोते हो, ते अगदी इंद्रधनूसारखं जगलं पाहिजे, नाही का? खूप वेळा आपण जे आहे ते दुःखांना उकाळतो, दुःखांना कवटाळतो,

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम ये वर्ड भी यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: रोज अपन दुखांची चर्चा करतो, माणसाचं मन त्यातल्या त्यात अंतर्मन जे आहे ते नकारात्मक गोष्टी लवकर स्वीकारतं, त्यामुळं आपण आपल्या बाहेरच्या वातावरणाला, बाहेरच्या मनाला कायम सकारात्मक ठेवलं पाहिजे। आपण बाहेरचं जे आपलं मन आहे ते आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे। नकारात्मक गोष्टी जरी घडल्या तरी त्याला उगाळत बसलं नाही पाहिजे। आपण सातत्याने निरंतरपणे आपल्यातल्या ज्या कमजोरी आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे, कारण कोणतीही गोष्ट ही चिरकाल नसते, ना काळ, वेळ, ना माणसं। जेव्हा आपण त्या वेळेला आपण हरवून बसतो तेव्हा हातामध्ये काहीच उरत नाही, आपली ओंजळ रीती राहते। त्यामुळं आयुष्य हे खूप छोटं आहे आणि त्या छोट्या आयुष्याला आपण भरभरून जगलं पाहिजे। त्या छोट्या आयुष्याचा आपण आनंद घेतला पाहिजे, त्या छोट्या आयुष्यामध्ये येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण टिपले पाहिजेत, कारण नजरे समोर मुलं मोठी होतात आणि भुरकण उडून जातात, नजरे समोर नाती येतात, नाती जुळतात, नाती तुटतात, नजरे समोर सगळे सुखदुःखाचे प्रसंग जे आहेत ते घडतात। आपण काहीच करू शकत नाही, आपण हटबल असतो। खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला असं वाटतं की ही वेळ थबकावी, हे क्षण थांबावे, हे क्षण मला आणखी जगायचे आहेत, परंतु आपण ते जगू शकत नाही, कारण काळ वेळ पुढे सरकत असते। त्यामुळे क्षणांना जगायला शिका। क्षण हे माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच येत नाहीत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाकडूनही आनंदाच्या क्षणांची अपेक्षा करू नका, स्वतः आनंदी राहा। आनंदाचे क्षण इतरांना देण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा की तुमच्या अवतीभोवतीचा सारा परिसर हा आनंदी होऊन जाईल। जोपर्यंत आपण सकारात्मक आहे तोपर्यंत आपल्याला समोरचा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक दिसतो, आणि ज्या क्षणाला आपण नकारात्मक होतो आपल्याला सारी दुनिया नकारात्मक दिसायला लागते। त्यामुळे सकारात्मकता आणि नकारात्मकता यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे आणि स्वतःला सकारात्मक बनवलं पाहिजे, स्वतःला आनंदी बनवलं पाहिजे। श्रोते हो, तुमच्याशी गप्पा मारता मारता आपल्या शोची वेळ समाप्त होते। भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता आरजे कैलाससोबत तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुमच्या हक्काच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे नारळ। अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त पृथ्वीवरील कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळ या वृक्षाबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। मित्रांनो, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते ते काही खोटे नाही। नारळाचे उपयोग बहुगुणी आहेत। औषधी गुणयुक्त पोषक घटक नारळामध्ये लाख असतील, पण शुभकार्यात पहिल्या क्रमांकावर श्रीफळ म्हणजेच नारळ असतो। नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो। एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCC कडून नारळाचं महत्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला। जगभरात 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं। नारळ हे फळ ज्या वनस्पतीपासून मिळते त्या वृक्षाला माड किंवा नारळाचे झाड असे म्हणतात। ह्या वृक्षाचा समावेश अरॅकेसी कुळात होतो। त्याचे शास्त्रीय नाव कोकोस न्यूसिफेरा हे आहे। माडाचे मूलस्थान आग्नेय आशिया असून हा विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्र किनारे आणि लगतच्या भागात वाढणारा वृक्ष आहे। याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते। हिंदी व पॅसिफिक महासागर येथील बेटांवर तो नैसर्गिक अवस्थेत वाढतो। भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या तसेच पॉंडेचेरीच्या समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड दिसून येते। मराठीत नारळाला माड म्हणतात, तर हिंदी भाषेमध्ये नारियल आणि इंग्रजी भाषेमध्ये कोकोनट, तर संस्कृत भाषेमध्ये नारिकेल किंवा श्रीफळ असे म्हणतात। तामिळमध्ये तेईंग, तेलुगूमध्ये इंडो कोबेरी, तर कन्नडमध्ये वोना कोबरी असे म्हणतात। नारळाच्या झाडाचे वर्णन आता आपण बघूया। माड हा वृक्ष 30 मीटर इतका उंच वाढतो। खोड थोडे खडबडीत राखाडी रंगाचे असून शाखाहीन असते। त्यावर गळून गेलेल्या पानांचे व्रण असतात। खोडाच्या टोकाला म्हणजेच शेंड्याला मोठी व पिसांसारखी साधारणतः 2 ते 6 मीटर लांब अशी 10 ते 12 पाने झुपक्याने असतात। पानांची दले अनेक असून मोठी 60 ते 90 सेंटीमीटर लांब असतात। ती हिरवी असून तलवारीच्या पात्यांसारखी दिसतात। माडाला दरवर्षी 10 ते 12 फुलोरे स्थूल कणिश पुष्पविन्यास या प्रकारात येतात। प्रत्येक फुलोरा 1 ते 2 मीटर लांब असून त्यावर लहान असंख्य एकलिंगी फुले येतात। फुलोऱ्यात वरच्या टोकाला नर फुले तर खालच्या टोकाला मादी फुले येतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक आणि नारळाच्या झाडाचे वर्णन बघितलेले आहे। यानंतर माडाचे फळ म्हणजेच नारळ याबद्दल माहिती घेऊया। माडाचे फळ आठळीयुक्त 20 ते 30 सेंटीमीटर लांब, काहीसे त्रिकोणी, प्रथम हिरवट परंतु नंतर पिंगट होते। फळ टणक असून मध्य कवच तंतुमय व अंतः कवच म्हणजेच करवंटी कठीण असते। बी एकच आणि भ्रूणपोषी म्हणजेच गर्भाबाहेर अन्नांश असलेली असते। करवंटी सकट असलेली बी म्हणजेच बाजारात मिळणारा नारळ होय। खोबरे आणि नारळातील पाणी हा भ्रूण, तर अख्खा नारळ म्हणजे आठळी होय। नारळात 3 अंडाशय असतात, त्यांना डोळे म्हणतात। त्यापैकी 2 वंध्य असतात। बी रुजते वेळी तिसऱ्या फलनशील डोळ्यातून अंकुर बाहेर पडतो। नारळाच्या प्रत्येक वृक्षाला दरवर्षी सुमारे 100 नारळ येतात। प्रत्येक फळ पिकायला साधारण 1 वर्षाचा कालावधी लागतो। पिकलेली फळे झाडावरून गळून पडतात। आता आपण नारळाच्या 3 मुख्य जातींबद्दल बोलूया। पहिली आहे उंच जाती, दुसरी आहे ठेंगू जाती आणि तिसरी आहे संकरित जाती। उंच जाती। उंच जातीतला पहिला प्रकार वेस्ट कोस्ट टॉल म्हणजेच बाणवली। नारळाच्या या जातीचं आयुष्य 80 ते 100 वर्ष असतं आणि या झाडापासून 1 वर्षात 80 ते 100 फळं मिळतात। यातलाच दुसरा प्रकार लक्षद्वीप ऑर्डिनरी, यालाच चंद्रकल्पा असंही म्हणतात। या झाडापासून वर्षात नारळाची 150 फळं मिळतात। या एका नारळापासून 140 ते 150 ग्रॅम खोबरं मिळतं। तेल उत्पादनातही 72% याच नारळाच्या जातीचा उपयोग होतो। तर तिसरा प्रकार आहे प्रताप। या झाडापासूनही वर्षाला 150 नारळ मिळतात। नारळाच्या उंच जातीतला चौथा प्रकार आहे फिलिपिन्स ऑर्डिनरी। हे नारळ आकाराने फार मोठे असतात। एका नारळापासून 250 ग्रॅम खोबरं मिळतं। नारळाची दुसरी मुख्य जात आहे ठेंगू जात। ही झाड उंचीने कमी असतात। या जातीतील नारळाची त्याच्या रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि येलो डार्फ अशा पोटजाती पाडल्या गेल्या आहेत। यातील ऑरेंज डार्फ नारळांना शहाळ्यासाठी सर्वाधिक मागणी असते। नारळाची तिसरी मुख्य जात आहे संकरित जात। यात केरा संकरा, तंत्र संकरा या पोटजाती आहेत। या झाडांना 150 फळं येतात आणि तेल उत्पादनासाठीही या नारळांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण माडाचे फळ म्हणजे नारळ ह्याच्याबद्दल आणि त्याच्या जातींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। यानंतर नारळाचे महत्त्व। जगभरात नारळाच्या उत्पादनात इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स नंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो। भारतात एका वर्षात 2395 कोटी नारळाचं उत्पादन होतं आणि देशाच्या GDP मध्ये 27,900 कोटींचा नारळाचा वाटा आहे। नारळ हे असे एक फळ आहे की जे चंदनापेक्षाही जास्त उत्पादन देऊ शकते। एकदा का लागवड केली की या झाडापासून 20 वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते। नारळाच्या एका झाडाला एका वर्षात 250 ते 275 फळ येतात। नारळाकडे दररोज लक्ष देण्याची गरज नसते। या झाडाला रोगराई आणि गारपिटीचा धोका नसतो। झाडावरील नारळ चोरी जाण्याची देखील भीती नसते। मित्रांनो, यानंतर नारळाचे सांस्कृतिक महत्त्व। हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान लोक नारळ हे फळ पवित्र मानतात। त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ असे म्हणतात। नारळाचा वापर सर्वात जास्त मंदिरांमध्ये केला जातो। दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणावर नारळ अर्पण केले जातात। या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते कारण ह्याच्या सर्व भागांचा उपयोग होतो। दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेमध्ये लक्ष्मी पूजेसाठी बंगाली समाजातील लोक शहाळी तसेच ताजे नारळ वापरतात। तांब्याच्या कलशावर किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर कुंकवाने बंगाली हिंदू लोक स्वस्तिक काढतात। त्या दिवशी भक्तिभावाने शंख आणि लक्ष्मीनारायणीची ते पूजा करतात। ह्यानंतर माडी किंवा नीरा याबद्दल माहिती घेऊया। माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंढ्याला एक भोग पाडले जाते, त्यातून स्त्रवणारा पांढरा रस म्हणजेच नीरा होय। हा स्त्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्यात नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात। सुरुवातीला मिळणारा हा थंडगार आणि अतिशय मधुर असा रस म्हणजेच नीरा होय। पण तीच नीरा काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते आणि मग तिला माडी असे म्हटले जाते। माडी हे एक प्रकारचे मद्य होय। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नीरा विक्री केंद्रे असून माडी देखील मिळते। तर मंडळी, आज आपण पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच नारळ ह्या वृक्षाबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। नारळाबद्दल आपल्याला अजूनही खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवेच्या दुसऱ्या भागात बघूया। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात माड किंवा नारळ हाच विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग, ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ते 19 ऑक्टोबर, दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता. आरजे संजय, आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्या सोबत. तर ऐकायला विसरू नका, फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.